सवारे गावन तदनु इंद्र इंद्रासन बैठे देवत्या दरनाले गावन तदनु सिद्ध

नमस्तं जूपे, नमस्तं निर्कर्मे, नमस्तं निर्परमे, नमस्तं निर्देशे, नमस्तं निर्पेशे, नमस्तं निर्नामे, नमस्तं निर्कामे, नमस्तं निर्ताते, नमस्तं निर्काते, नमस्तं निर्तुते, नमस्तं भूते, नमस्तं लोके, नमस्तं शोके, नमस्तं निर्तापे, नमस्तं थापे, नमस्तं तिर्माने, नमस्तं दाने, नमस्तं गाहे, नमस्तं बाहे, नमस्तं त्रिवर्गे, नमस्तं सर्गे,